0: अस्वरूपे नमस्तानुपे
1: नमस्तंगपेखे नमस्तंगलेखे
0: नमस्तंकाये नमस्तंजाये
1: नमस्तंगकंजे नमस्तंगपंजे
0: नमस्तंनामे नमस्तंठामे
1: नमस्तंगकर्मं नमस्तंगतर्मं
0: नमस्तंनामं नमस्तंकामं
1: नमस्तंगजीते नमस्तंगपीते
0: नमस्तंवाये नमस्तंठाये
1: नमस्तंगनीले नमस्तंगनादे
0: नमस्तंशीते नमस्तंगादे
1: नमस्तंगकंजे नमस्तंगपंजे
0: नमस्तंउदारे नमस्तंउपारे
1: नमस्तंगस्वेके नमस्तंगनेके
0: नमस्तंभूते नमस्तंजूपे
1: नमस्तंकर्मे नमस्तंनिपर्मे
0: नमस्तंनिर्देशे नमस्तंनिर्पेशे
1: नमस्तंनिनामे नमस्तंनिकामे
0: नमस्तंनिर्धाते नमस्तंनिर्धाते
1: नमस्तंनिदूते नमस्तंगपूते
0: नमस्तंलोके नमस्तंसोके
1: नमस्तंनितापे नमस्तंगतापे
0: नमस्तंत्रमाने नमस्तंनिदाने
1: नमस्तंगगाहे नमस्तंगबाहे
0: नमस्तंत्रवर्गे नमस्तंसर्गे
1: नमस्तंप्रभोगे नमस्तंसुजोगे
0: नमस्तंरंगे नमस्तंपंगे
1: नमस्तंगगमे नमस्तंस्त्रमे
0: नमस्तंजराश्रे नमस्तंनिराश्रे
1: नमस्तंगजाते नमस्तंगपाते
0: नमस्तंमाजवे नमस्तंसजवे
1: नदेशनदेशे नमस्तंनपेशे
0: नमस्तंनृतामे नमस्तंनृवामे
1: नमो सर्वकाले नमो सर्वद्याले
0: नमो सर्वरूपे नमो सर्वभूपे
1: नमो सर्वखापे नमो सर्वथापे
0: नमो सर्वकाले नमो सर्वपाले
1: नमस्तस्देवे नमस्तंगपेवे
0: नमस्तंजन्मे नमस्तंसुवनमे
1: नमो सर्वगुणे नमो सर्वपुणे
0: नमो सर्वरंगे नमो सर्वभंगे
1: नमो कालकाले नमस्तस्द्याले
0: नमस्तंवर्णे नमस्तंवर्णे
1: नमस्तंजराडंग नमस्तंकृताडंग
0: नमो सर्वतन्दे नमोस्तुवन्दे
1: नमस्तंनिसाके नमस्तंनिपाके
0: नमस्तंरहीमे नमस्तंकरीमे
1: नमस्तंगनन्ते नमस्तंगमहन्ते
0: नमस्तंसुराग्ये नमस्तंसुहागे
1: नमो सर्वशोक नमो सर्वपोखं
0: नमो सर्वकर्ता नमो सर्वहर्ता
1: नमो जोग जोगे नमो पोग पोगे
0: नमो सर्वदयाले नमो सर्वपाले
1: चात्री छन्त्वा पस